mayalu lai lai diuna yauta gun mayalu lai lai diuna kan masun aicho paicho garna ni painara timilai ni pirati chainara dasaula jodi lak binti garchu timile hasbane baikuntai tarchu phul rakhi deurali दसौला जोडी लाख बिन्ती गर्छु तिमीले हस्पाने बैकुण्ठै तर्छु फुल